तर सिखो अप्रतिम सुरुवातीत झालं आजचा आपला सरत रंग कार्यक्रमाचा. तर सिखो एक वाजतापर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या. तर सिखो तर ऐकूया तुझ्या माझ्या प्रेमाचा इन द वॉइसेस ऑफ शिल्पा डाणे आणि साथी कलाकारांच्या. आणि रसिखो असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात. तर या पुढील गीताचा गाणं आपण आस्वाद घेऊ.

तर सिखोकेर शंघनाहिका पन्या अर्ध्यता साल्सा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर ऐकत रहा आपलाच कार्यक्रम एक वाजता पर्यंत आणि ऐकूया सुख कळली इन द वॉइस ऑफ श्रेया घोषाल.

रसिकोलगीन सरा याच गाण्या सेतेच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिको लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे ठीक 4 वाजले आहेत.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग.
0: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या सायंकाळी AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. आनंदी मनाने या कार्यक्रमात मी तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते AM2 रेडिओ मॉरिशसवरून. रसिको, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण, ट्रॅफिकची लगबग हे सगळं सोडून आता आपण परतय आपल्या घटल्याकडे. आणि या परतीच्या प्रवासात मनाला हवी असतं ती फक्त थोडीशी शांतता. म्हणून या सायंकाळी तुमच्या थकलेल्या मनाला संगीताची एक सुंदर साथ देऊया. तर सुरांच्या या मैफिलीत मनापासून रमूया. तर प्रस्तावेने विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या मधुर गाण्याने.

श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना आपण ऐकत होता मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजातली. रसिक हो, सूर हे मनाचे खरे सोबती, न बोलताही मनाते बरेच काही सांगून जातात. चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून ऐकूया आनंदी जोशी व अभय जोधपूरकर यांच्या आवाजातलं जरा जरा मन खुलावते.

आज बुधवार सुन ऑगस्ट महिन्याची 12 तारीख संगीत प्रेमी श्रोत्यानो तुमची आमची प्रमसात आहे एम टू रेडिओ मॉरिशस वरून तेव्हा बुधवारची ही शुभ संध्याकाळ आहे चला काही सुरेल आठवणीने हा मैफल अधिक सुंदर करूया असेच एक मधुर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत अंकुश चौधरी व प्राजक्ता या दोघांच्या रोमॅन्टिक आवाजात बेधुंद मी बेधुंद तू खास तुमच्या मनोरंजनासाठी या दुपारी

श्रुति ऋषि कहो सूर मनाला स्पर्श करतात आणि शब्द आठवणी जागवतात, म्हणूनच संगीत आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही कुठेही असलात तरी या दुपारी या मधुर गाण्यांचा आस्वाद घेत राहा. बॉबी कोमळ व समूहाच्या आवाजात चला या मधुर गाण्यांचा आनंद घेऊ.

मी तुमचे मनपूर्वक स्वागत करताना पुनश्च मला बेहद आनंद होत आहे. तर चला आता येणारं गाणंही असंच मनाला हलकसं स्पर्शून जाणार. फील वाला इश्क, जावेद अली सोनाली सुनावणे या दोघांच्या सुमधुर आवाजात चला या मधुर गाण्याचा आस्वाद घेऊ. शब्द सुंदर, चाल मनमोहक आणि स्वर अगदी हृदयाच्या जवळ येणारे, चला या सुरेल भेटीचा आनंद घेऊ.

संगीतप्रेमी श्रोत्यानो सन्ध्याकाल कितिही ठक्लिली असो सुरांची साथ मिलाली कि मन पुनः ताजेत वाने होती असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत अभिजीत सावंत व विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात.

श्रुति ऋषिको हो ताल सुरांची ही ही बरसात ही सुंदर गुणफन एक स्थान दिवसाचा सारा थकवा हळू हळू निघून जातो यातील मात्र संशय नाही. बिला शिंदे यांच्या सुरीला वाजात ऐकूया पुढील गीत.

दुपारचे ठीक 4:30 वाजले आहेत. संगीतप्रेमी श्रोत्यांनो, संगीतमय कार्यक्रम चालू आहे मीडियम वेव 819 किलोहर्ट्झवरील. थकलेल्या मनासाठी रसिको हो, थकलेल्या मनासाठी संगीत म्हणजे हळूवार स्पर्श आणि आजही मैफल त्या स्पर्शाने भरलेली आहे. जावेद अली व सोनाली सोनावणे या दोघांच्या सुमधुर आवाजात ऐकूया कसं तरी

एक श्रोत्यानो सायंकाळच्या या शांत संगीतमय वातावरणात हे मधुर सूर मनाला एक वेगळी प्रसन्नता देऊन जातात. चला यावेळी ऐकूया असरा, विशाल राठोड व तृप्ती राणे यांच्या.

दिवसभराच्या कष्टानंतर संगीतप्रेमी श्रोत्यानो मन मोकळं करण्यासाठी संगीतासारखा सुंदर साथीदार दुसरं नाही. नखरेवाली हे अप्रतिम मधुर गीत सादर करीत आहोत निकृतेश, अनुश्री शर्मा आणि अंकिता यांच्या सुमधुर.

या मधुर गाण्यांच्या आनंद तुम्ही अवश्य घेतलात संगीतप्रेमी श्रोत्यांनो, अशी आशा आहे. तेव्हा स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे या गाण्याचे रिमिक्स वर्षन डोल डोलते वाऱ्यावर. स्पायसी मँगो या गीत संग्रहातून घेतलेले या गाण्याचे रिमिक्स वर्षन चला ऐकूया श्रीकांत नारायण व साथी कलाकारांच्या आवाजात.

कस्तुरी वावरे श्रीदेवी प्रसन्न व सहगायकांच्या आवाजातल्या दिल में बजी गिटार या अप्रतिम मधुर गाण्यानंतर पाहता पाहता सकाळ स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या अप्रतिम गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. आजच्या या दिवसाच्या गडबडीतून काही क्षण आपण सुरांच्या सहवासात घालवले. या सुरेल सायंकाळीची मैफल इथेच थांबते. तुमच्या घरात आनंद समाधान आणि प्रेमाचे सूर सदैव निनादत राहो हीच मनापासून शुभेच्छा. नमस्कार, शुभ संध्या आणि मनपूर्वक धन्यवाद.

रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. रसिकमणी हो या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात. जाऊया थेट पंढरीला, आस्वाद घेऊया लहानपण देगा देवा, विठ्ठलाचे स्मरण करूया.

रसिक मंडळी, बुधवार अर्थात विठ्ठलाचा वार पंढरीत राहूया, आस्वाद घेऊया. आदर शिंदे यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया नाचतो माझा पांडुरंग.

रसिकृत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आणि सध्या आम्ही वाजवित आहोत जवेद अली आणि आनंदी जोशी यांचे समुद्र आवाजात. या कार्यक्रमाचा मूड चेंज करूया, एन्जॉय करूया साजेनार.

रसिक श्रोत्यांनो, या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत केवल वलांज आणि सोनाली सोनवणे यांच्या समुद्र आवाजात ऐकूया ही पुरगी. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.